मान पंडित जन माते पढ़ पुराण योगी माते योग ध्यान सन्यासी माते अहमेव तपसी माते तपसे भेव सब मद माते को न जाग संग ही चोर कर्म सन लाग रहा जागे सुख देओ अर अकूर

आए भगत हर सो मन माना, सुन सज्जन संत मीत सुहेले, नाम रतन हर अगै अतोले, सदा सदा प्रभ गुण निध गाय, कहो नानक वड पागी पाई।

जलंत दैवीत दैशांतरे बहंत अगातोयंतरंगं दुखंत दैचिंता जन्मं तमरं अनित साधनं।

हर भरयो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापत देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते।

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

नहु जल पाछ हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानन जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।

सुहावनिया मनमुख भूला ठौर ना पाई जमदर बद्दा चोटा खाई बिन नावे को संग ना साथी मुक्ते नाम त्यावनिया सागत कूड़े सच ना पावे दुबदा

गुर मिले कृष्णा यग्न बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पावन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई, हर गुण गावै बैस सो थाई रहाउ, जनो एह जिहवा दूजै पहाय, हर रसना चाखै फीका अलाय, बिन बूझे तन मन फीका होए, बिन नावै दुखिया चलिया रोए, रसना हर रस चाखिया सहज सुपाय, गुर कृपा ते सच समाय, साचे राती गुर शब्द विचार, अमृत पीवै निर्मल धार, नाम समावै जो भांडा होए, ऊंदै भांडै टिकै ना कोए, गुर शब्दी मन नाम निवास, नानक सच भांडा जिस शब्द प्यास, गौड़ी गुआर री महला तीजा।